प्राणी पिता माता धरत महत दिवस रात दुए दाई दाया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे धर्म हदू।